0: कुठल्या?
1: क्वीनची चुम्मी घेतली.
2: Bring in South Asia closer, more closer. Funasia 104.9 FM.